गंतो आम्ही भारतातील आम टू यू अँड यू अँड यू अँड टू एव्हरी वन हियर कठीण अंको एक कोस्पेदिल आम ए प्लस डी मायनस सी होल स्क्वेअर इक्वल टू सी कॉलेज स्क्वेअर.